जन निर्मल दर सत्य नाम सुहावनिया देखा मांगे तां किन दीऐ सुख नाही पुन दूऐ तीऐ आपे बख्श लए प्रभ साचा आपे बख्श मलावनिया आप करे चै

अमृत बोलै सदा मुख वैणी, अमृत वेखै परखै सदा नैणी, अमृत कथा कहै सदा दिन राती, अवरां आख सुनावणिया, अमृत रंग रत्ता लिव लाई, अमृत गुर प्रसादी पाई, अमृत रसना बोलै दिन राती, मन तन अमृत पी आवणिया, सो किस करै जो चित ना होई, तिसदा

नानक साच समावै सोई, आसा महला तीजा, भगत रत्ता जन सहज सुपाई, गुर कै भै साचै साच समाई, बिन गुर पूरे भगत न होए, मन मुख रुन्ने अपनी पत खोए, मेरे मन हर जप सदा त्याए, सदा आनंद

सा बैठत उठत सोवत जागत विसर नाही तू सास ग्रासा रहाऊ राख राख शरण प्रभ अपनी।

मन पावई चलै सदार जाई अंक सुमावई सच्चा साहिब मन वसै वसया मन सोई आपे दे वडियाइयां दे टोट ना होई।